अछेदं अपिदं कर्मं अकालं अखंडं अपंडं प्रचंडं अपालं न तातं न मातं न जातं न गायं न नेहं न गेहं न परमं न पायं